0: सिमरत शास्त्र जी कर क्रिया खट कर्म करंता।
1: से भगत भले जन नानक जी जो पावे मेरे हर भगवंता।
0: तू आदि पुरखिया परंपर करता जीत जेवड़े अवर न कोई।
1: तू जग जग एको सदा सदा तू एको जी तू ने चल करता सोई।

0: समस्ति स्वरूपे
1: पंगी प्रमाते समस्ति विभूते
0: कलंकं विनाने कलंकी स्वरूपे
1: नमो राज राजेश्वर परम रूपे
0: नमो जोग जोगे संग परम सिद्धे
1: नमो राज राजेश्वर परम प्रीते
0: नमो शस्त्र पाणे नमो अस्त्र माणे
1: नमो परम ज्ञाता नमो लोक माता
0: अपेक्षया परमिया पौगिया पगते
1: नमो।